लसे मलोक सेंगे तुई सनंगुब्लुती लाखपातेन जिल्लामा शेरोकी ला नंगुब्लुइन लसे तारिंकी ल्यारिमकी तुसोसंग डुबुसालनो आरिंकी ल्यारिम ल्यामु मेला पछुको गाल तंग तरुङसंग शेरी डोलुकी ल्यारिम ला ल्यामु जपला कांकी गोकी सिरुप छोकला लेंगे तुई ओला टोंगु नांगडो किसिने सुई तंग निरांगला कविता पे तंग लुतिओ टिने कल तंग नंगुबिन सिंग निरांगला व्हाट्सएप क्याने कल तंग नंगथुप कि उंगिरांगला व्हाट्सएप कितुबला निरेकी व्हाट्सएप नंबर ती 9843078472 लसे लेंगे तुई टिने कल तंग नंगु पे तंग कविता तो निरेकी देशेरी डोलुकी ल्यारिम तेमा सेनाङ सप सिने सुई तादे तिङ सोक्ला सोनाम जाङबु सेरापकी ला नाङ्गु फुइ काङ्री कर्पोसरु लुति जोकिन ल्यारिम जिन क्योकमा आङ सिङ लामा सेर्पासङ गङ्गा सोफ थुसी से टासी देले